लवली जो जलवा है बाबा बिल्कुल वाइट एज लवली जो जलवा जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा तव्हांखे पाण खे ख़बर पइजी वेंदी आहे त वाइट एज लवली क्रीम आहे रेडियंट अल्ट्रा वाइटमिन सां तयार थियल जंहिंजे अंदरि 30 vitamins शामिल अथव 30 vitamins सम्झो था हुन सां गॾो गॾु सनस्क्रीन बि शामिल अथसि उहा इन जे लाइ जीअं तव्हांखे ख़ूबसूरती सां गॾु गॾु हिफ़ाज़त बि मिले तव्हांजी स्किन खे अगरि तव्हां सुबुह जे टाइम ते ईअं थींदो आहे न त असां सुबुह जो टाइम ते काॾे कमु करणु वेंदा आहियूं या फिर तव्हां अगरि डेली बेसिस ते कोई जॉब कयो था त तव्हांखे जेको आहे न पंहिंजी स्किन खे फ्रेश ॾेखारणो हूंदो आहे तव्हांखे पंहिंजी स्किन ते न मेकअप लुक ॾेखारणो हूंदो आहे पर तव्हां घणो मेकअप नथा करे सघो छो त बाबा गर्मियूं अची वियूं आहिनि त उन जे लाइ छा कंदा तव्हां बसि वाइट एसी लवली क्रीम थोरे मक़दार में पंहिंजे चेहरे ते लॻाए छॾींदा ऐं पोइ ॾिसंदा त लवली जा जलवा आहे हाय तव्हांजी स्किन इहे सफ़ा चिमकंदी वेंदी छो त हिन में ग्लिटर बि मौजूदु आहे जेको तव्हांजी स्किन खे एसी शिमरी शिमरी लुक ॾींदो आहे ऐं एॾी ज़बरदस्त हिन जी क्वालिटी आहे मां छा ॿुधायां पर्सनली यूज़ कंदी आहियां मां ऐं मां त मतिलबु इहो चाहियां थी त मां सभिनी खे हिन जो जेको आहे न मशवरो ॾियां था बाबा तव्हां लाज़मी लॻायो डेली बेसिस जे लाइ तमामु परफेक्ट प्रोडक्ट आहे त वाइट एज जो लवली जेका ट्यूब आहे न हीअ तव्हां लाज़मी पाण वटि वठो लाइट वेटेड फार्मूलो आहे ॾाढो ज़बरदस्त फार्मूलो आहे हुन सां गॾोगॾु सनस्क्रीन बि एड थियल अथसि त बाबा ख़ूबसूरती मिलंदी ऐं ख़ूबसूरती जी हिफ़ाज़त बि थींदी सो वठी अचो वञो हाणे